पर्यंत केलं की सिद्धार्थांची तयारी असतात असं कुठे लक्षात येतात. स्वतःही करत होते. ठीक बाजाची आहे.

0: करावं लागला तो खरेगा अनुभवाची कमी ना उपाय मिठाई दिला समस्या धरलं.
1: रक्ताल पटामध्ये भटकला काही साग पात दाल बिघेरा आरा मच्छी शिकार ओ फल फूल आयुर्वेदिक खाना नियमित रूपमा खाई
0: जंक फूड कम गरी संतुलित खाना.